गुर मिले कृष्णा यज्ञ बुझाय, गुर ते शांत वसै मन आय, गुर ते पवित पावन सोचो होय, गुर ते शब्द मलावा होय, बाज गुरु सब भरम पलाई, बिन नावै बहुता दुख पाई, गुरमुख होवै सो नाम त्याई, दर्शन सच्चै सच्ची पत होई, किसनो कहिए दाता एक सोई, कृपा करे शब्द मलावा होई, मिल प्रीतम साचे गुण गावा, नानक साचे साच समावा, गौड़ी गुआर री महला तीजा, सो थाओ सच मन निर्मल होए, सच निवास करे सच सोए, सच्ची बाणी जुग चारे जापे, सब किस साचा आपे आपे, कर्म होवे सत संग मलाई।

बैठत उठत सोवत जागत विसर नाही तू सास ग्रासा रहाऊ। राख राख सरन प्रभ अपनी

नाम साध संग मन सोवत जागे तब प्रभ नानक मीठे लागे हासा महला पंजवां एको एकी नैन निहारो सदा सदा हर नाम समा